गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

जे सुख देहे ता तुझै अरादे, दुख पी तुझै त्याए। जे भुख देहे ता इतहि राजा, दुख

आवे जन कोय कर कृपा अंतर उतारे पास प्रेत मुग्ध पाथर कवतारे सर्व रोग काउ किंद नाम कल्याण रूप मंगल गुण गाम काहू